Lok pui nge po khakan beise ni o ma se na pa kha chuan next kan hi kan ngai thak tur hi in tan khan kron thlan sak do na ni meng moi te te ma se na pa kho bunga tang khan in tan hla moi tak me kron play do na ni om to che dosto aap hamare saath lage rahiye apne pyar bhare sms mein bhejte rahiyega aur next hum jo sunne ja rahe hain ek bahut hi pyara song hai aur aap apne man chahe man pasand ke geet jo hai wo bhi request भेज सकते हैं. ठीक है, तो चलिए एक बहुत ही प्यारा सॉन्ग मैं आपको सुनाना चाहूंगी. ऐसा लगता है जैसे